0: आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषदेच्या सहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित। अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट। राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड। ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यात निधन। आणि नैऋत्य मौसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता। अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणचं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे। पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपाचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे। ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतले, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे। यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आधी माघार घेतली आणि काल भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग आता खुला आहे। चंद्रपूर वर्धा गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी यांचा विजय निश्चित मानला जात आहे। अहिल्यानगरमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपला अर्ज मागे घेतला। 6 मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर आता 11 ठिकाणी 18 जून रोजी निवडणूक होणार आहे, त्या लढतींचं चित्रही आता स्पष्ट झालं आहे। सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे। नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दर्डे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात लढत होईल। परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे। सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत। जळगाव मतदारसंघात भाजपाचे नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, भंडारा गोंदिया, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे, तर नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यामध्ये लढत होणार आहे। संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे। संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मुंबईत काल झालेल्या पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते। विलंबानं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसंच पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचाही आढावा घेतला। 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार काल जाहीर करण्यात आले। यामध्ये 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरस्काराचा समावेश आहे असं केंद्रीय कार्मिक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई आरोग्य धमनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानातल्या जयपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. यानिमित्तानं राज्यात विविध ठिकाणी आज पर्यावरणविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूरमध्ये महावृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे. तर पुणे महानगरपालिका आजपासून हरित पुणे समृद्ध पुणे हे अभियान सुरू करत आहे. या अभियानात सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे.
1: 5 जून 2026 पासून आपला पूर्ण शहर मध्ये एक वृक्ष लागवडचं मोठं अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि मी एवढे सांगतो की जर आपल्याला काही लागवड करायचं असेल तर तुम्ही खूप उत्साहाने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावा. तर मी आता सूचित करू इच्छितो की हा जो आपला मोहीम आहे, वन महोत्सव उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही स्थानिक जो प्रजाती आहे त्याचं 1 ते 1.5 वर्षाचे झाड जे आहे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. आणि खूप कमी पैसे मध्ये छत्रपती संभाजीराजे उद्यान आहे या ठिकाणी हे सगळे झाडे उपलब्ध असतील. आपण मोठ्या संख्येने इथे येऊन हे झाडाची खरेदी करून तुम्ही आपापल्या सोयीने झाडे तुम्ही लागवड करा. मी एवढी आपल्याला विनंती करतो.
0: मराठी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषेबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी या उद्देशानं बी बिरबल डिजिटल मीडियानं म्हणजे हा छोटा पण वेगळा शब्दखेळ तयार केला आहे. www.mhanje.net या संकेतस्थळावर हा खेळ उपलब्ध आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना बी बिरबलचे संचालक गंधार संगोराम म्हणाले,
2: भाषा आपली वाटण्यासाठी आधी भाषक आपले वाटायला हवेत असं मला वाटतं. मराठी भाषेच्या प्रेमापोटी आम्ही म्हणजे नावाचा हा एक छोटासा खेळ तयार केला आहे. म्हणजे या खेळामध्ये भाषा शिकवण्यापेक्षा भाषेशी मैत्री करण्यावर आम्ही जास्त भर दिला आहे. यात फक्त कठीण आणि पुस्तकातले अवघड शब्द नाहीत तर आपण अनेकदा ऐकलेले, वापरलेले पण कदाचित नीट समजून न घेतलेले शब्दसुद्धा आहेत. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत मराठी आणि अमराठी अशा सगळ्यांसाठी हा खेळ तयार केला आहे. तुम्हाला खेळ आवडला तर तो आपल्या मित्रपरिवारात आणि तुमच्या सोशल मीडियावर जरूर शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला नवीन शब्द सापडेल, एखादी जुनी आठवण जागी होईल किंवा कदाचित मराठीशी मैत्री होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खेळ सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केवळ मराठी भाषेवर आणि भाषकांवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे.
0: ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे गाढे अभ्यासक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी काल दिली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या चित्रपटाद्वारे निर्माते म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. जानेवारी 2015 निहलानी यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यामध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघामधून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1972 ते प्रथम आमदार झाले. राज्याचे शिक्षण मंत्री, दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च आणि तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री

तसंच सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं। महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता। त्यांच्या पार्थिव देहावर आज भोर इथं सकाळी 10:30 सुमाराला अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवलं आहे। नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे। पुढच्या 4 ते 5 दिवस दक्षिणेकडच्या राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित। अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट। राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड। ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यामध्ये निधन। आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन एआयआर ऍप आणि 100.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्डी प्रसारण वाहिनी। ठीक 10 वाजले आहेत, कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी। गप्पा गोष्टी दिनविशेष आणि सुंदर सुंदर गाणी घेऊन मनस्पर्शी या कार्यक्रमात आज तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी। कार्यक्रमाची सुरुवात करूया या छानशा गाण्यानं आणि त्यानंतर ठीक 10:05 आपण ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेदा। तेव्हा ऐकत रहा एफ एम गोल्ड।

0: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
2: नमस्कार.
1: आजकाल ना टेन्शन खूप वाढलेली आहेत, कॉम्पिटिशन खूप आहेत, अनेक गोष्टी सगळ्यांनाच अचीव्ह करायच्या असतात आणि या सगळ्याचा परिणाम शरीरावरती होत असतो. त्यातलाच एक भाग म्हणजे खूप जणांना

0: रात्री झोप लागत नाही आणि याला स्लीप ॲपनिया असं म्हणलं जातं. तर नेमकं हे स्लीप ॲपनिया म्हणजे काय, यामागची कारणं काय आणि नुसती साधी झोप न लागणं यामुळे प्रकृती बिघडू शकते का, त्यामुळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का?
1: बेसिकली म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या शरीराची जी काही रिकव्हरी आहे ही झोपेत होत असते, त्यामुळे डीप स्लीप ही आलीच पाहिजे. जर का आपल्याला झोप लागली नाही तर मग शरीराची नीट रिकव्हरी होणार नाही, आणि जर का डिटॉक्सिफिकेशन जर का प्रॉपर नाही झालं तर शरीरात टॉक्सिक लेवल वाढायला लागतील, आणि शरीराची ही टॉक्सिन हँडल करण्याची एक कॅपॅसिटी असते, त्याच्यापेक्षा जास्ती विषारी द्रव्य जर का शरीरामध्ये तयार झाली तर ती आजारामध्ये कन्वर्ट होतात. मग त्याच्यामधून आपण बघतो डायबिटीज असेल, बीपी सारखे प्रॉब्लेम असतील, तिथून हार्ट अटॅक असेल, थायरॉइड असेल किंवा आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम येतात. हे सगळे अनुवंशिक राहिले असं नाही, कॅन्सर सुद्धा फक्त 10% अनुवंशिक आहे असं म्हणतात आणि 90% हा लाईफस्टाईलमुळे आलेला आहे. आता हा स्लीप ॲपनिया सारखा प्रकार होतो का, हा सगळ्यात मेजर पार्ट आहे, बरोबर ना? कारण कसं आहे की आपण स्वतःसाठी वेळच द्यायला तयार नाहीये, त्यामुळे म्हणजे नथिंग डुईंग हा एक मेन पार्ट असतो. पण आपण कायम आपल्या मोबाईल मध्ये असतो, बरोबर की नाही? इवन म्हणजे स्वप्नांच्या जगात जास्ती असतो, प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आपण फार कमी असतो. म्हणजे तुम्ही बघितलं की आजकाल म्हणजे तरुण पिढी असेल, म्हातारे असतील, म्हणजे लहान मुलं असतील, हे रात्री उशिरापर्यंत मोबाईल मध्ये असतात, कारण व्हर्च्युअल जगात ते जगत असतात आणि त्यामुळे प्रॅक्टिकल लाईफ त्यांना फार कठीण वाटायला लागतं आणि त्याच्यातून टेन्शन वाढायला लागतात.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 25 8484 05 1025.
1: एक लक्षात घ्या की ज्या वेळेला मेंदूला म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा होणार नाहीये आणि अचानक तुम्ही जागे होणार, त्यावेळेला शरीराला वाटतं शरीरात काहीतरी इमर्जन्सी निर्माण झालेली आहे. मग अशा वेळेला तुमचे जे काही इमर्जन्सी सिस्टीम असेल, कॉर्टिसॉल वाढायला लागतात. मग हे जर का वाढायला लागले कॉर्टिसॉल्स वगैरे तर ते काय करणार आहेत, शुगर वाढवणार. कारण इमर्जन्सी झाली म्हणल्यावर एनर्जी लागणार, मग लिव्हरमध्ये तुमच्या साठलेली शुगर असते ती बाहेर पडते, तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आकुंचन यायला लागतं, मग तुमचं काय होतं की प्रेशर वाढायला लागतं. आणि मग खरं वास्तविक कंडिशन काहीच नसते, इमर्जन्सी काहीच नसते, परंतु आभास असतो तो. मग त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते, बरोबर ना? आणि ह्या गोष्टी रिपीटेड व्हायला लागल्या तर शरीराची त्याला मॅनेज करण्याची सिस्टीम पण काय होते, फेल होते, आणि त्याच्यातून तुम्हाला मग डायबिटीस होतो, ब्लड प्रेशर होतं. मग जरी तुम्हाला अनुवंशिकता नसेल तरी सुद्धा, इव्हन आपण बघतो की अनुवंशिकतेमुळे होणारा जो डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर तो 85 नंतर होईल, पण आजकाल जे तरुण वयामध्ये होत आहे हे काही अनुवंशिकतेमुळे नाहीये, हे लाईफस्टाईलमुळे आहे. मग त्याच्यामुळे म्हणजे कसं होतं की या स्लीप ॲपनियामुळे सुद्धा काय होतं, या गोष्टी व्हायला सुरुवात होते. मग अशा वेळेला खरं वास्तविक कसं आहे माहिती ना, की याच्यामध्ये म्हणजे जे अनवॉन्टेड जो काही स्ट्रेस तुमच्या शरीरामध्ये निर्माण होतोय किंवा त्याच्यामुळे इथे जर का म्हणजे ऑक्सिजन पुरवठा जो काही कमी होतोय, तर मेंटल लेवलला, बरोबर ना, म्हणजे तुमच्या 7 चक्रांवर म्हणजे मानसिक याच्यावर जर का काम करायचं असेल तर 7 चक्रांवर काम करायला पाहिजे. 7 चक्रांवर काम करावं लागतं, म्हणजे मानसिक पातळीवर काम करायला लागतं आणि सायमल्टेनियसली शारीरिक पातळीवर सुद्धा अनेक प्रकारची आयुर्वेदामध्ये औषधं आहेत ज्यांनी तुमच्या शरीराला रिलॅक्झेशन देता येतं, मेंदूला रिलॅक्झेशन देता येतं, मेंदूतला वात कमी करता येतो, बरोबर ना? ह्या गोष्टी जर का तुम्ही प्रॉपरली आयुर्वेदाच्या माध्यमातून केली तर स्लीप ॲपनिया आपण आपल्याला कमी करता येतो आणि त्याच्यातून येणारे फ्युचर जे काही लाईफस्टाईल ते सुद्धा आपल्याला टाळता येतात. तर त्यामुळे तुम्हाला कमी वयामध्ये ब्लड प्रेशर किंवा हार्ट म्हणजे म्हणतो ना डायबिटीस किंवा थायरॉइड किंवा आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम येत असतील तर हे अनुवंशिक नाहीयेत, हे काय आहेत, लाईफस्टाईलमुळे आलेले आहेत, आणि त्याला जर का रिव्हर्स करायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 25 84 84 05 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी. तेव्हा मनस्पर्शी हा कार्यक्रमात तुम्हा सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आहे 5 जून. पर्यावरणाचं संरक्षण, हवामान बदल या सगळ्या गोष्टींची जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. 1973 पासून संयुक्त राष्ट्रसंघाने या पर्यावरण दिनाचा साजरा करण्याची सुरुवात केली. पर्यावरणाविषयी जनजागृती करणारा जगातील सर्वात मोठा उपक्रम दिन म्हणून या दिवसाकडे पाहिलं जातं. आणि तुम्हाला माहिती आहे का की दरवर्षी हा पर्यावरण दिन साजरा करताना एक कोणती तरी थीम ठरवली जाते आणि त्याप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. तर यंदाच्या वर्षी म्हणजे 2026 पर्यावरण दिनाची थीम कोणती बरं आहे? तुम्हाला जर का ती ठाऊक असेल तर लगेच दूरध्वनीच्या माध्यमातून ती माझ्यापर्यंत पोचवा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. 022 हा एसटीडी क्रमांक आहे. तेव्हा पटापट फोनच्या माध्यमातून मला सांगा की तुम्हाला आजच्या पर्यावरण दिनाची थीम ठाऊक आहे का.

मंडळी, जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल असे एक ना अनेक पर्यावरणविषयक प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत आणि या सगळ्यावर मात करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 2026ची थीम आहे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आर फ्युचर. म्हणजेच काय तर निसर्गापासून प्रेरणा हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी. हवामान बदलाच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी निसर्गच आपला सर्वोत्तम मार्गदर्शक आहे. फक्त आपल्याला त्यांनी दिलेले उपाय जाणता आले पाहिजेत. तो ज्या काही खाणाखुणा आपल्याला दाखवतोय ते आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. म्हणजे या वर्षाची थीम ज्यांनी ठरवली आहे ना, खरोखरच त्यांना ना माझा सलामच आहे. कारण बघा ना की खरं तर इतकी मोठी ही समस्या आहे आणि या समस्येचं उत्तर म्हणजे निसर्गाचकडून आपल्याला मिळणार आहे. कसं शक्य आहे ना हे? किती मोठा आहे ही गोष्ट की जो प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय, ज्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे, उत्तरही त्या प्रश्नातच दडलं आहे. फक्त आपल्याकडे ती नजर असली पाहिजे.

0: ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी. मंडळी, आज आहे जागतिक पर्यावरण दिन आणि यंदाची त्यांची थीम आहे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आवर फ्युचर. म्हणजेच काय तर आपल्या भविष्यासाठी हवामान बदलाच्या समस्यांवर उपाय आपल्याला निसर्गाकडूनच शोधायचा आहे. म्हणजे कसं आहे बघा ना की आपण आपल्या स्वतःच्या विकासासाठी या निसर्गाचा समतोल बिघडवलाय आणि या समस्येवर उत्तर देखील या निसर्गाकडूनच मिळणार आहे. कसं काय असा थोडासा प्रश्न तुमच्या मनात नाही का आला? तर त्याचं कसं आहे की आपल्याला जेव्हा केव्हाही उष्णता वाटते तेव्हा आपल्याला घाम येतो. थंडी वाजली की आपलं शरीर थरथरतं आणि स्वतःचं तापमान नियंत्रित करतं. अगदी त्याचप्रमाणे एखाद्या सजीवासारखीच आपली ही पृथ्वी देखील स्वतःला बदलत असते. आणि मग जेव्हा केव्हाही हवामानामध्ये समजा कार्बन डायऑक्साईड वाढला किंवा त्यावेळेला काय होतं तर जंगलही फार वेगाने विस्तारतात. समुद्र कधी आम्लीय झाला तर शंख निर्माण करणारे जे जीव असतात ते पाण्यातील कॅल्शियम शोषून घेतात आणि ते चुनखडीमध्ये बंद करतात. तर यासारख्या अनेक गोष्टी सतत पृथ्वीमध्ये प्रत्येक वेळोवेळी होत असतात. आणि 1970 जेम्स लवलॉक या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी या गोष्टी शोधून काढल्या आणि तेव्हाही त्याचं असं म्हणणं होतं की पृथ्वी हा काही एक निर्जीव दगड नाही आहे तर तो एक सजीव ग्रह आहे आणि आपलं अस्तित्व त्याचा एक छोटासाच भाग आहे. म्हणजे बघायला गेलं तर आपण पृथ्वीचे मालक नाही आहोत तर आपण पृथ्वीचे भाडेकरी आहोत. विकासाच्या नावाखाली आपण जे काही करत आहोत ते पृथ्वीला सहन होईल का नाही खरं तर ही समस्याच नाही आहे. पृथ्वीचं समतोल राखण्याची जी भूमिका आहे ना त्यात आपण अडथळे आणतोय ही समस्या आहे. आणि मग या सगळ्या गोष्टींमुळे पृथ्वी कधीतरी तिचं जे रागावलेलं रूप आपल्याला दाखवते किंवा यापुढे कदाचित ती आणखीन उग्र रूप आपल्याला दाखवेल हे पाहण्यासाठी आपण खरंच तयार आहोत का? कारण पृथ्वीला आपली गरज नाही, आपल्याला पृथ्वीची गरज आहे. लाखो हजारो वर्षांपूर्वी अनेक हवामान बदलांना अनेक भूकंपांना या पृथ्वीने तिचं स्वतःचं अस्तित्व तोंड देत स्थिरावलंय. आता माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण तिचा बिघडवलेला हा समतोल पुन्हा सुयोग्य करण्याची.

मंडळी, बऱ्याचदा आपण ग्लोबल वॉर्मिंग, वाढतं प्रदूषण किंवा हवामान बदलाविषयी बोलत असतो, ऐकत असतो, आणि तेव्हा आपल्याला वाटतं की अरे ही समस्या तर मोठमोठे जे उद्योगधंदे आहेत त्यांच्यामुळे निर्माण झाली आहे, तेव्हा ती दूर करण्याची जबाबदारी देखील त्यांची आहे किंवा सरकारची जबाबदारी आहे. मी एकटा माणूस, एकटा यामध्ये काय करू शकणार आहे. किंवा असंही होतं की निसर्गासाठी काहीतरी करावं असं आपल्या मनात असतं, पण नक्की काय करावं, कसं करावं ते उमगत नाही. पण मंडळी, जगात अशीही काही माणसं असतात की जे फक्त विचार करत नाहीत तर कृती करून दाखवतात, प्रूफ करतात की निसर्गाच्या संरक्षणासाठी आपण एकटीही खूप काही करू शकतो. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे हरियाणाचे प्राध्यापक शिवदर्शन मलिक सर. सामान्य अशा ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या शिवदर्शन यांनी बालपणी गावाकडे मातीची घरं पाहिली होती आणि कोणत्याही एसी शिवाय ही घरं थंड कशी राहतात याचा अभ्यास त्यांनी केला. अनेक वेगवेगळे प्रयोग केले आणि निसर्गाकडूनच त्यांना एक अद्भुत मार्ग सापडला आणि त्या मार्गामुळेच उन्हाळ्यातही घर थंड ठेवण्याच्या एका गोष्टीचा शोध लावलाय. काय असेल बरं ती युनिक गोष्ट, जाणूया पण या गाण्यानंतर.

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर.gov.in।

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10+2 BTech Cadet Entry Scheme Permanent Commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a Viksit Samrit Bharat. Join Indian Navy.
4: मंडळी मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण बोलत होतो ते हरियाणाच्या शिवदर्शन मलिक सरांबद्दल। एसी शिवाय उन्हाळ्यामध्येही घर थंड कसं राहील यासाठी अनेक प्रयोग करत असताना शिवदर्शन सरांनी तयार केल्या गोक्रीट ब्रिक्स आणि वेदिक प्लास्टर। आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष, तर गाईचं शेण, माती, चुनखडी, गूळ आणि हरभरा पीठ या संपूर्ण नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या विटा, आणि या विटा उन्हाळ्यामध्ये सुद्धा 6-7 डिग्री तापमान कमी करून थंडावा देतात, त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये त्या उबदारपणाही देतात। म्हणजे जिथे सिमेंट आणि लाल विटांमुळे पर्यावरणाची अतोनात हानी होते, तिथे मात्र मलिक सरांनी एक इको फ्रेंडली उपाय सुचवलाय। या सध्याच्या काळात या शेणाच्या विटा कोण वापरणार म्हणून सुरुवातीला खरं तर त्यांची टिंगलटवाळी देखील झाली, पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं। कोणत्याही मोठ्या गुंतवणूकदाराशिवाय स्वतःच्या कल्पनेवर आणि भारतीय ज्ञानावर विश्वास ठेवून त्यांनी अनेक प्रयोगांती या गोक्रीट विटा आणि वेदिक प्लास्टरची निर्मिती केली आहे। आणि आज चक्क परदेशातूनही या विटांसाठी आणि या वेदिक प्लास्टरसाठी त्यांना खूप मागणी येते। या वेदिक प्लास्टर जो त्यांनी तयार केला आहे त्याचे फायदे तर इतके आहेत, म्हणजे आजूबाजूची जी हवा आहे ती थंड तर राहते, त्याचबरोबर ती शुद्ध राहते। आणि सध्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वायफाय असतो, तर या वायफायसारख्या मशीनरीजमधून ज्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सच्या लहरी असतात, तर या लहरीसुद्धा काही प्रमाणामध्ये या गोक्रीट विटा आणि वेदिक प्लास्टर शोषून घेण्याचं काम करतात। त्याचबरोबर या प्लास्टरची जी रचना आहे ती सच्छिद्र असल्यामुळे बाहेरील आवाज देखील हा प्लास्टर शोषून घेतो आणि घरामध्ये शांतता राहते। तर मंडळी एकूणच काय, तर आधुनिक जगतामध्ये मोठमोठ्या समस्यांवरही निसर्गाच्याच मदतीने आपण मात करू शकतोय। तेव्हा या मलिक सरांकडून प्रेरणा घेत आपण देखील निसर्गासाठी एखादं पाऊल उचलायला काय हरकत आहे, आणि आजचा दिवस देखील खूप छान आहे, तेव्हा आजच्या या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही सुद्धा पर्यावरणासाठी काही करत असाल तर मला ते नक्की सांगा। ऐकत रहा FM गोल्ड।

मंडळी मनस्पर्शी या कार्यक्रमात मात्र आता इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे, पण तुम्ही काळजी करू नका, कारण ठीक 11 वाजता तुमची आणि माझी भेट पुन्हा होणारच आहे युवा तरंग या कार्यक्रमामध्ये. आजच्या मनस्पर्शी या कार्यक्रमात सहभागी झालेले श्रोते होते दीपाली विचारे, हेमलता थोरात, शिवकुमार, प्रमोद राऊत आणि प्रकाश कुळकर्णी. मला वाटतं आपल्या प्रत्येकानेच आजच्या दिवसाचं औचित्य साधून काही ना काहीतरी आपण पर्यावरणाला पूरक असं एकतरी पाऊल उचलूया असा निश्चय मनाशी नक्की केला असेल, कारण कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात ही एखाद्या छोट्या पावलाने, एका छोट्या कृतीमधूनच होत असते. आणि आजचा दिवस तर खासच आहे, मग काय हरकत आहे एक चांगली सुरुवात करायला, आणि तीही आपल्या स्वतःसाठी, आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी. ऐकत राहा FM Gold.

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर.
1: हाय, हॅलो, नमस्कार. AIR ॲप आणि 101 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड वाहिनी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना आरजे शिवांगीचा मनपूर्वक नमस्कार. ठीक 11:01 झालं आहे आणि युवा तरंग या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत.

मंडळी, आपल्यापैकी सगळेच जण आपण सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतो आणि मग बऱ्याचदा आपल्या मित्रांचे रील्स किंवा त्यांनी फॉरेन ट्रिप्सचे फोटोज जे टाकतात ते पाहून तुमच्या मनामध्ये कधी धडधड वगैरे असं काही झालं आहे का? म्हणजे रात्री अंथरुणावर पडल्यानंतर वाटतं की अरे यार, माझ्याच वयाचा तो मुलगा किंवा माझ्याच वयाची ती मुलगी आज कुठच्या कुठे पोचली आहे आणि मी मात्र इथे अजून काय करतोय. जेव्हा कोणीतरी लिहितं की आय एम थ्रिल टू अनाऊन्स दॅट आय गॉट अ न्यू जॉब, तेव्हा खरंच आपण मनापासून त्यांना कॉंग्रॅच्युलेट वगैरे टाकतो, इमोजीज वगैरे त्यांना रिप्लाय देतो, पण स्वतःबद्दल मात्र काय विचार करतो? स्वतःला आपण लूझर फील करतो, हो की नाही? जर का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याही मनामध्ये होत असतील ना, तर आजचा पुढचा तास हा फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या या युवा तरंग कार्यक्रमामध्ये तुम्हाला स्वतःसाठीच काहीतरी खास गवसणार आहे. हां, पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट ऐकावी लागणार आहे, बरं का? ती गोष्ट कोणती आणि त्या गोष्टीमध्ये काय असेल हे जाणून घ्यायचं असेल तर मात्र युवा तरंग हा कार्यक्रम तुम्हाला ऐकत राहावं लागणार आहे 100% मेगाहर्ट्झ FM गोल्डवर.

तर मंडळी युवा तरंग या कार्यक्रमामध्ये आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, ती चीनमधली एक फार जुनी अशी लोककथा आहे. पण ती जुनी लोककथा जरी असली तरी सध्याच्या काळात सुद्धा ही कथा आपल्याला उपयोगी पडते. तर त्याचं झालं असं की एकदा चीनमध्ये एका म्हाताऱ्या राजाला त्याच्या गादीसाठी वारस हवा होता आणि आपल्या राज्याला सुयोग्य असा राजा मिळण्यासाठी तो काही तरुणांची निवड करतो आणि निवडलेल्या तरुणांना तो हातामध्ये एका विशिष्ट झाडाच्या बिया देतो आणि सांगतो की या बिया तुम्ही घरी घेऊन कुंडीमध्ये लावा आणि बरोबर आजच्याच तारखेला 1 वर्षानंतर ती कुंडी तुम्ही इथे घेऊन यायची. तुमच्या कुंडीमध्ये या बीपासून उगवणाऱ्या झाडाची तुम्ही कशी काळजी घेताय, त्याची वाढ किती जोमाने झाली आहे, कोणतं खत पाणी तुम्ही त्याला घातलं आहे, यावर तुमचं परीक्षण अवलंबून असणार आहे. आणि ज्या कुणाच्या कुंडीमध्ये सुंदर बहरलेलं झाड असेल तोच या राजाचा राजा बनेल. सगळी मुलं खूप उत्साहाने त्या बिया घेऊन जातात आणि प्रत्येकजण कुंडीमध्ये स्वतःला मिळालेलं बीचं लगेच रोपण करतं. या सगळ्या मुलांमध्ये ना एक ली नावाचा मुलगा असतो. तो सुद्धा इतरांप्रमाणे कुंडीमध्ये त्याचं बी पेरतो आणि आता या सर्व तरुणांनी लावलेल्या या बीचं पुढे झाड होतं की नाही होत, का प्रत्येकाचं झाड वेगवेगळं येतं, या सगळ्या गोष्टी आपण जाणणार आहोत पण गाण्यानंतर.

तर भावी राजाची निवड करताना चीनचा एक राजा शहरातील काही मुलांना बिया देतो आणि प्रत्येक जण आपापल्या कुंडीमध्ये त्या बिया लावतात, कारण ज्याच्या कुंडीमध्ये सुंदर असं झाड आलेलं असणार आहे एक वर्षानंतर, तर त्याचीच राजा म्हणून त्या राज्यासाठीचं नियुक्ती करण्यात येणार असं ठरलेलं असतं. आणि आपल्या कथेचा जो हिरो आहे ना, ली, तो सुद्धा त्याचं बी त्या कुंडीमध्ये पेरतो. रोज नियमित त्या कुंडीला तो पाणी घालतो, रोज उठून त्या कुंडीला अंकुर फुटलाय की नाही याची तो वाट पाहतो, पण काहीच बदल होत नाही. हळूहळू एक आठवडा होतो, एक महिना होतो, माती तशीच राहते. 6, 7, 8 सगळे महिने होतात, परंतु त्या कुंडीला कोणत्याही प्रकारचा कोंब सुद्धा फुटत नाही. अगदी त्याच वेळेला त्याचे मित्र मात्र सगळी पार्टी करत असतात, गप्पा मारत असतात की अरे वा, माझं झाड बघ ना किती मोठं झालं आहे, आज त्याला नवीन फांदी आली आहे, कोणी म्हणतं माझ्या झाडाला फुलं आली आहेत. आपला जो ली असतो ना, तो मनातनं खूप घाबरतो. त्याला वाटतं की अरे मी कुंडीत झाड लावतो ना काहीतरी चुकलं. त्याला रडूच फुटतं. त्याला वाटतं आपण संपलो, आपण फेल झालो. वर्ष संपतं. राजा सगळ्यांना राजवाड्यात बोलावतो. ली विचार करत असतो, मी जाऊ की नको जाऊ, काय करू, लोक हसतील माझ्यावर. पण तरी सुद्धा तो धाडस करतो आणि ती रिकामी कुंडी घेऊन राजवाड्यात पोहोचतो. ही रिकामी कुंडी राजवाड्यात घेऊन गेल्यानंतर काय बरं झालं असेल त्याचं, यस, अर्थात आपण जाणून घेऊया या गाण्यानंतर.

तर मंडळी, आपल्या कथेचा नायक ली हा त्याची रिकामी कुंडी घेऊन राजवाड्यात तर जातो आणि आजूबाजूला बघतो तर काय, तर प्रत्येकाच्या हातात पाना फुलांनी भरलेली अशी कुंडी आहे. ली बिचारा एका कोपऱ्यामध्ये ती रिकामी फक्त माती असलेली कुंडी घेऊन उभा राहतो. पण खरा ट्विस्ट इथेच असतो. राजा येतो, सगळ्यांची झाडं बघतो, फारसं कोणाकडे लक्ष देत नाही. तो थेट ली जवळ जातो आणि त्याचा हात हवेत उंचावतो आणि ओरडतो, हा आहे तुमचा नवा राजा. आता तुम्ही विचार कराल की झाडं तर बाकीच्यांनी उगवली, मग या रिकाम्या कुंडीवाला राजा कसा उर झाला, काय होतं त्या बीजाचं रहस्य? थोडा विचार करा. झाडं इतरांकडे असताना राजाने लीला का म्हणून निवडलं असेल? तर आपला जो राजा होता तो खूप हुशार होता. त्याने सगळ्या मुलांना जी ज्या बिया दिल्या होत्या ना, त्या बिया उकडलेल्या होत्या. म्हणजे त्या बियांमधून कधीच झाड उगवू शकणार नव्हतं. याचा अर्थ काय? तर बाकीच्या हजारो मुलांनी जेव्हा पाहिलं की राजाने दिलेलं बी उगवत नाही आहे, तेव्हा त्यांनी ते बी फेकून दिलं आणि बाजारातून दुसरं चांगलं बी आणून खोटंच झाड उगवलं होतं. परंतु फक्त ली हा असा एकमेव मुलगा होता ज्याने अपयशाची भीती असूनही स्वतःसमोर जगाचं सत्य मांडण्याचं धाडस दाखवलं. आजकाल सोशल मीडियावर फिल्टर लावून आयुष्य सुंदर दाखवणं सोपं झालंय, पण खऱ्या आयुष्यात रिकामी कुंडी घेऊन उभं राहायला जिगर लागतो. हा जसं त्या मुलांनी उकडलेलं बी बदललं, तसे आज अनेक लोक शॉर्टकट करतात आणि पुढे जात आहेत. पण लक्षात ठेवा, शॉर्टकटच्या मार्गाने मिळालेली झाडं पहिल्याच वादळात गळून पडतात.

नमस्कार, मी आरती अंकलीकर। 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।

मंडळी, खरंच प्रत्येकाची जी रात्र असते ना ती वेगवेगळी असते. आपल्याला जरी दुसऱ्याची रात्र आवडत असली तरी आपल्या नशिबाने आपल्या वाटी देवाने जे काही दिलेलं आहे त्यामध्येच आनंद मांडण्यात खरं शहाणपण आहे. आणि उगाच खोटेपणाचा मुखवटा कशाला बाळगायचा आहे ना, कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी तो गळून पडणारच आहे.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

तर मंडळी, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी. आणि आत्ताच आपण गोष्ट ऐकली ती चीनची एक लोककथा असलेली ली ची. हा ली राजा कसा झाला याची, तर कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल ना की तुम्ही कुठेतरी मागे पडताय, तेव्हा स्वतःला आरशात बघा आणि मी सांगितलेली ही गोष्ट आठवा. अभिमानाने स्वतःला सांगा की माझ्या हातात आज जी काही रिकामी कुंडी आहे पण ती माझी स्वतःची आहे. मी कोणाचं चोरलेलं खोटं झाड घेऊन फिरत नाहीये. खरं सांगू का, प्रगतीचा ना कोणताही फिक्स असा टाईम नसतो. म्हणजे नक्की प्रगती झाली हे कसं, कोणत्या घटकांवर ठरवायचं, हे प्रत्येकासाठी गणित आहे ना वेगवेगळं असतं. आपण काय करू शकतो, आपण स्वतःशी प्रामाणिक राहू शकतो, मेहनत करू शकतो. कारण या जगाचा जो खरा राजा आहे ना, जो आपल्यावरती बसलाय, त्याला तुमची खोटी मोठी मोठी झाडं नको आहेत. त्याला तुमचा प्रामाणिकपणा हवा आहे जो लीने दाखवला. तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यात नेहमी असा प्रामाणिकपणा दाखवा, कारण एक ना एक दिवस तुमचाच असणार आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचा खरा राजा असणार आहात.

कधीतरी कोणता तरी प्रवास संपणारच आहे आणि नव्याने एखादी गोष्ट सुरू होणारच आहे. आजच्या युवा तरंग कार्यक्रमात देखील आपण शेवटच्या टप्प्याकडे पोचलोय आणि जाता जाता तुम्हाला मी इतकंच सुचवेन की इतरांचा वेग पाहून तुम्ही स्वतःचा प्रवास कधी कमी लेखू नका. कारण आपल्या कथेचा जो नायक होता ली, त्याच्या कुंडीत वर तर काही दिसत नव्हतं, परंतु त्या कुंडीच्या आतमध्ये भरलं होतं ते त्याचा प्रामाणिकता, धैर्य, निष्ठा हे गुण. काही गुणांची वाढ आहे ना ही आपल्या डोळ्यांना दिसत नाही, तर ती थेट आपल्या चारित्र्यातून उतरते. आपण सगळेच जण अशा वळणावर नेहमी पोचतो की जिथे वाटतं की अरे सगळ्यांची प्रगती तर खूप फास्ट होते आणि आपण मात्र जिथे होतो तिथेच राहिलो. काही करू नका, शांत राहा, स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. मुखवटं घालून खोटं बोलून मिळालेल्या यशापेक्षा स्वतःच्या तत्वांवर टिकून राहिलेलं रिकामे हात केव्हाही चांगले असतात. लोकांनाही तुमची रिकामी कुंडी पाहून हसू द्या हो, पण त्याच लोकांना पुढे तोंडात बोटं घालायला लावा तुमच्या यशाने, तुमच्या

प्रामाणिकपणामुळे तुम्हाला जे काही यश मिळणार आहे ना, ते थोडं थोडकं नसणार आहे, तर ते भरपूर असणार आहे. कारण त्याच्यामधले जे गुण असणार आहेत ते खरे आहेत, कुठल्याही मुखवट्याशिवायचे असणार आहेत.

मंडळी, युवा तरंग या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोचलो आहोत. तर कशी वाटली आमची आजची कथा? मिलिंद टिपणीस, सुनीता व्यवहारे आणि वसुमती ठोसर यांनी देखील दूरध्वनीच्या माध्यमातून कथा आवडल्याचं आम्हाला आवर्जून सांगितलं आहे. तेव्हा मित्रांनो, यशाच्या शर्यतीत धावताना स्वतःला हरवू नका. रोपं खोटी आणण्यापेक्षा रिकाम्या कुंडीचं धाडस करणं कधीही कमी समजू नका. तर आजचा धडा तुम्ही या कथेमधून घेतला आहात, तर जेव्हा केव्हाही या यशाच्या शर्यतीत धावण्याची वेळ येईल तेव्हा आजची गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल. आणि यश तर तुमचं असणारच आहे, कारण प्रामाणिकपणाची शिदोरी तुम्ही तुमच्यासोबत घेऊन चाललेला आहात. पण आता मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ठीक 12 वाजता रंजक सफर हा कार्यक्रम घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत असणार आहे. आणि रंजक सफर या कार्यक्रमामध्ये एक विशेष व्यक्ती आपल्यासोबत असणार आहेत. अर्थात आजचा दिनविशेष सुद्धा त्यासाठी महत्त्वाचा आहे. काय असणार आहे या सगळ्या गोष्टींची उत्सुकता तुम्ही तशीच ठेवा. भेटूया ठीक 12 वाजता रंजक सफर या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR ऍप आणि 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड ही प्रसारण वाहिनी. रंजक सफर हा कार्यक्रम घेऊन आज तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी. तर आजच्या रंजक सफर या कार्यक्रमामध्ये आपण कोणत्या विषयाशी चर्चा करणार आहोत हे जाणून घ्यायचं आहे. पण कार्यक्रमाची सुरुवात तर झाली पाहिजे एका छानशा गीतानं.

0: मंडळी, आजच्या जगात या तंत्रज्ञानाचा आपण भरपूर असा वापर करत असतो, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा तो एक अविच्छ भाग आहे असं म्हटलं तरी काही खोटं नाही. म्हणजे बघा ना, आपण आपल्या कामापासून ते मनोरंजनापर्यंत आणि संवादापासून ते शिक्षणापर्यंत आपल्या जवळजवळ प्रत्येक कार्यासाठी या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करत असतो. या तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे आपला विकास तर झाला आहे, पण त्याचबरोबर एक नवीन समस्या देखील निर्माण झाली आहे. आणि ती समस्या म्हणजे काय तर ई कचरा आणि या ई कचऱ्यामुळे होणारं प्रदूषण. या ई कचऱ्याचं प्रदूषण म्हणजे नक्की काय आणि त्यामुळे काय मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं, यावर आपण काय उपाय करू शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना आजच्या रंजक सफर या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. आणि ही उत्तरं देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये एक तज्ज्ञ उपस्थित आहेत. आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री अमेय परब. नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: आपल्या जे पाहुणे आज स्टुडिओमध्ये आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून देते. अमेय परब हे इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ असून त्यांना इलेक्ट्रॉनिक उत्पादन विकास, एम्बेडेड सिस्टीम, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि औद्योगिक सुरक्षा उपाययोजनांचा 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्याचबरोबर ते विद्यार्थी आणि पालकांसाठी करिअर मार्गदर्शन आणि विज्ञान प्रसाराचं कार्यही करतात. अमेयाजी हे मध्य मुंबई मराठी विज्ञान संघाशी सक्रियपणे संलग्न असून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, पर्यावरण जागरूकता आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभागी असतात. चला तर मग आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण सगळेच जण या पर्यावरणासाठी काही ना काही करूया ही आशा तर आपण करतोच आहोत, पण जी सध्या समस्या आपल्याला आपण अनुभवतोय ती म्हणजे या ई कचऱ्याची. तर तुम्ही याची व्याख्या कशी कराल, हा ई कचरा म्हणजे नक्की काय?
1: ई कचरा तसं लक्षात येत नाही कोणाच्या, कारण तो मुळात कचरा असा आपण धरत नाही. त्याला अडगळ म्हणून म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रकार काय आहे.
0: बरं.
1: आता इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल वस्तू ज्या आपण वापरत नाही बराच काळ, आपल्या ध्यानात पण येत नाही, आपण एखादी गोष्ट आपण असते चालू पण आपण त्याची गरज संपते आपली आणि किंवा त्याच्यावरची आपली इच्छा संपते, त्याच्यामुळे आपण कुठेतरी ठेवून देतो, किंवा त्या वस्तू आपल्याला रिपेअर करता येत नाहीत आणि मग नवीन घेतो पण त्या वस्तूचं काय करायचं कळत नाही. त्याच्यामुळे आपण जर थोडं आपण ध्यानात घेतलं किंवा आपण जरा बुद्धीला ताण दिला, आपल्या स्मरणशक्तीला ताण दिला, तर बऱ्याचशा गोष्टी कुठे ना कुठेतरी आपण आपल्या कपाटामध्ये किंवा ड्रॉवरमध्ये ह्या ठेवलेल्या असतात, ज्या निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल वस्तू ज्या आपण अशाच ठेवलेल्या आहेत, ह्या अडगळ म्हणून जे आपण म्हणतो तो ई कचराच आहे. कारण ह्या आपण काय करतो, ह्या गोष्टी एकतर आपण कचऱ्यात टाकतो किंवा आपण शक्यतो आपण भंगार वाढायला देतो. तर भंगार हा एक प्रकारचा कचराच आहे, तर आपल्याला वाटतं की हे भंगार वाढायला दिलं तर त्याचं काहीतरी ते करेल.
0: बरं.
1: तर ह्या सगळ्या गोष्टी ई कचरा देतात. त्याचे उदाहरणं म्हणता येईल तर आपल्याला पटकन इलेक्ट्रॉनिक म्हटल्यानंतर सध्या मोबाईल पटकन ध्यानात येतो, लॅपटॉप ध्यानात येतो, संगणक येतो, पण ह्याच्या पलीकडे पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे आता सध्या आता फ्लुरोसंट लाईट नाही आहेत, आपल्याकडे एलईडी ट्यूबलाईट्स आहेत, एलईडी बल्ब्स आहेत, तर ह्या पण इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्येच येऊ शकतात. म्हणजे जेव्हा त्याचा वापर संपतो तेव्हा.
0: बरोबर.
1: कारण आता तुम्ही बघाल, इलेक्ट्रॉनिक बल्ब ह्याचा जरी आपण म्हणजे काय म्हणू आपण त्याला, ऊर्जेच्या दृष्टीने खूप चांगले जरी असले तरी बऱ्याचदा ते 1-2 वर्षांमध्ये जातात.
0: उजेड थोडासा कमी झालेला जाणवतो.
1: बरोबर. त्याचं काही होतं मग आपण त्या बदलतो, मग तो शेवटी त्याचं काय करतो, आपण शक्यतो आपण ते आपल्या कचऱ्यात टाकतो.
0: बरोबर.
1: शक्यतो. तर तेही एक इलेक्ट्रॉनिक कचराच होतो. किंवा आपले लहान मुलांचे जे खेळणे असतात, बरं आजकाल भरपूर फॅड आलेले आहे की बॅटरी ऑपरेटेड खेळण्या भरपूर असतात, मुलं अक्षरशः 6-7 महिने वापरतात आणि ते अशाच मग ती खेळणी म्हणून ती राहतात अशीच. दिवाळीच्या ज्या काही सजावटीचे ज्या काही इलेक्ट्रॉनिकच्या काय म्हणू आपण त्याला दिवे असतात,
0: लाईट्स आहेत वेगळ्या,
1: त्याचा पण कसं असतो वर्षातून एकदा वापर असतो.
0: बरोबर.
1: बऱ्याचदा असं होतं की दुसऱ्या वर्षी पण काढायला जातो तेव्हा एखादा बल्ब असा जातो आणि मग एकटीची लाईट सर्किट असं कम्प्लीट होत नाही, मग आपलं अरे नाही कामाचं नाही आहे, मग आपण ते असंच फेकून देतो आणि नवीन आणतो. आणि ह्या वस्तू प्रचंड स्वस्त झाल्यात. स्वस्त झाल्यामुळे त्याचा आपण त्याचं कन्झम्पशन म्हणतो आपण तसं ते भरपूर वाढले. आता इलेक्ट्रॉनिक वॉचेस आलेले आहेत, घड्याळ पण इलेक्ट्रॉनिक झालेले आहेत. आता म्हणजे इलेक्ट्रॉनिक लॉक्स, ठीक आहे ना, हे सध्या वापरात आहे तोपर्यंत ते छान आहे, पण ज्या वेळा ते वापरात होणार नाही. आपण टीव्ही पण आहे आपले, आपण आधी सीआरटी टीव्ही होते, आता सगळे एलईडी टीव्ही, आता एलईडी एलसीडी होते, आता एलसीडी टीव्ही पण हा एक इलेक्ट्रॉनिकच वस्तू आहे, मग आता एलईडी टीव्ही आले. बऱ्याचदा आपण काय करतो की एलसीडी टीव्ही आता जुना झाला, जुना झाला म्हणजे
0: त्यामध्ये नवीन ऍप्लिकेशन्स आपण वापरू शकत नाही.
1: स्मार्ट टीव्ही आहे म्हणून मी तो एलसीडी टीव्ही जरी तो वापरत असला तरी पण मी तो बाद केला.
0: बरोबर.
1: मग हे सगळं हे आपल्याला आपल्याला वाटतं की ते अडगळ किंवा भंगार आहे, पण ते ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्येच येतं.
0: हो, म्हणजे आतापर्यंत सर्वसामान्य लोकांना फक्त इतकंच माहिती होतं, भारीत भारी विचार केला तर की बिघडलेला फोन किंवा बिघडलेला चार्जर हाच फक्त ई कचऱ्यामध्ये येतो, पण ह्या इतक्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जसं आपण उल्लेख केला खेळणी असतील, लाईट्स असतील, तर या सगळ्या गोष्टी सुद्धा ई कचऱ्यामध्ये येत असतील असा विचार सुद्धा मनामध्ये येत नाही,
1: कारण ती अडगळ म्हणून आपण बघतो.
0: बरोबर.
1: आणि ती अडगळ कुठेतरी कोपऱ्यात ठेवता येते आणि आपलं असं असतं कधी ना कधी कुठेतरी वापरता येईल. सर्वात जास्त म्हणजे ज्या केबल्स असतात आपले इयरफोन आहेत, ही इलेक्ट्रॉनिक वस्तूच आहेत. म्हणजे जरी त्याला बॅटरी लागत नसली तरी पण तो इलेक्ट्रॉनिक भागच येतो. आणि तुम्ही असं ध्यानात घ्या, आपल्याला कितीतरी अशा केबल्स किंवा इयरफोन भेट म्हणून कॉर्पोरेट्समध्ये बऱ्याचदा गिफ्टिंग होतं.
0: बरोबर.
1: तेव्हा आपल्याला ते मिळतं किंवा असंच आपण सहज आपल्याला कुठेतरी कंपनी प्रमोशन ऑफरमध्ये देतं. चार्जर केबल येतात, चार्जर येतात, इयरफोन असतात किंवा आजकाल ब्लूटूथ स्पीकर पण आलेले आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला किती गरजेच्या असो का नसो पण आपण त्या मिळतात म्हणून आपण ते घेतो, भेट म्हणून येतात. मग ह्या वापरात नसल्या तरी पण आपल्यासाठी अरे कधी ना कधी वापरत येईल म्हणून त्या आपल्याकडे त्या अडगळ असतात, आपल्या ध्यानात येत नाही.
0: पण तुम्ही याला ई कचरा हे नाव का बरं दिलं, म्हणजे इतर कचऱ्यापेक्षा हा ई कचरा काय वेगळा ठरतो?
1: आता सर्वसामान्य कचरा जो म्हणतो आपण, जो किचनमध्ये आपण किंवा केअर काढतो आपण, कपटे असतात, कागद असतो किंवा आपला उष्ट वगैरे जे असतं, तर ते जे जातं तो कचरा कसा असतो, तो आपला जैविक कचरा म्हणू आपण.
0: बरोबर. त्याचं विघटन होतं,
1: त्याचं विघटन होतं. तुम्ही तो आपली बीएमसी तो कचरा घेऊन जाते आणि शक्यतो त्याचं पण वर्गीकरण होतं.
0: बरोबर.
1: तेही आपण म्हणजे घन कचरा आणि ओला कचरा वेगळा काढलाच पाहिजे. समजा तेव्हा झाल्यानंतर जेव्हा तो ओला कचरा असतो तो जातो तो लँडफिलमध्ये जातो, तिकडे त्याचं नैसर्गिक विघटन होतं. अक्षरशः म्हणजे 3-4 दिवसांमध्ये ते प्रक्रिया सुरू होते, काही काही 7 दिवस लागतात, पण त्याचं विघटन होतं. आणि त्याचा शक्यतो जैविक कचऱ्याचा विघटन होऊन त्याचं खतामध्ये वापरतो किंवा ते जातं. हा जो आहे इलेक्ट्रॉनिक कचरा, ह्याचं वर्गीकरण वेगळं का केलं गेलं, कारण हा जैविक कचऱ्यापेक्षा वेगळा आहे.
0: बरोबर.
1: त्याच्या ह्याचं विघटन होत नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे आणि बरं, ह्याला जर आपण सर्वसामान्य कचऱ्यामध्ये टाकलं, म्हणजे आपल्या कचरेवाल्याबरोबर आपण ठीक आहे, आपण बल्ब्स आहेत किंवा जे आपले इलेक्ट्रॉनिक उपकरण आहेत हे आपण अशी त्याच्यात टाकली आणि त्याचं काय होणार, कचऱ्यावाल्याकडे गेलं, सॉरी
0: भंगारवाल्याकडे
1: नाही, भंगारवाला एक वेगळा विषय आहे. आपला सर्वसामान्य कचरा जो आहे बीएमसी उचलते तो जातो सरळ लँडफिलमध्ये, ठीक आहे ना. ह्याचं जर विघटन नाही झालं, सॉरी याचं जर वर्गीकरण नाही झालं, माफ करा, तर तो जातो लँडफिलमध्ये.
0: अच्छा. जमिनीमध्ये म्हणजे टाकतो
1: लँड, हा तिथे गेला. आता बाकीचा कचरा कुजून त्याचं विघटन होईल, जैविक कचऱ्याचा आहे हा जो आहे ना, ह्याचं विघटन होतच नाही.
0: बरं.
1: ठीक आहे. मग हे आता कसं, आता प्लास्टिक आहे, आता माऊस घेतला, माऊसमध्ये प्लास्टिक आहे, त्याला केबल आहे आणि आतमध्ये त्याचं इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, ठीक आहे ना. प्लास्टिकचं विघटन होत नाही, प्लास्टिकचं लिचिंग मात्र होऊ शकतं, ठीक आहे ना. तो एक वेगळा धोकादायक प्रकार आहे. तसंच इलेक्ट्रॉनिक सर्किट आतमध्ये असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स असतात.
0: अच्छा.
1: त्याचं पण लिचिंग होतं.
0: बरं.
1: इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये जवळपास मी तुम्हाला म्हणू की तुमचं आपलं जे पिरियोडिक टेबल आहे, 60 वरती जेवढे काही एलिमेंट्स आपल्याला जे आहेत पिरियोडिक टेबलमध्ये ते तुम्हाला सर्किट्समध्ये पॅक मिळतात.
0: बरं.
1: त्याचं पण लिचिंग होतं, तेही जमिनीमध्ये मातीमध्ये त्याचं काय म्हणू आपण त्याला, त्याचं मिसळत येतात ते. आणि ते धोकादायक आहे कारण त्याच्यामध्ये काही घटक असे आहेत धातू की जे चांगले आहेत, चांगले म्हणजे त्याचा त्रास होत नाही आणि काही धातू असे जे म्हणजे काय म्हणतो पण ते आपल्यासाठी धोकादायक आहे, ते जर मातीत मिसळून होतं काय, त्याची मातीची माती आपली खराब होते, आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ते पाण्यामध्ये पण मिसळू शकतं, कारण खाली आतमध्ये वॉटर टेबल्स असतात, मग ते हळूहळू ते जर ते धोकादायक धातू पाण्यामध्ये गेले, मग शेवटी पाणी आपणच पितो, आपण आहे इतर जलचर पितात, मग ते आपल्या आरोग्याला असंही हानिकारक. त्याच्यामुळे ई कचरा हाच वेगळं वर्गीकरण करून त्याचं वेगळं विघटन प्रक्रिया जी रासायनिक असते, नैसर्गिक होत नाही, त्याला रासायनिक प्रकारे, कारण तुम्ही आज टाकलेला कचरा जो कचरा म्हणून फेकलेला आहे हे तुम्हाला शेकडो वर्षानंतर पण मिळणार,
0: बरोबर,
1: खराब अवस्थेत का होईना पण ते मिळणार. त्याच्यामुळे ह्याला ह्याचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर ह्याला वेगळा कडून ह्याचं रासायनिक विघटन करणं आवश्यक आहे, आणि त्या कंपन्यांच्या मार्फत करणं आवश्यक आहे ज्या कंपन्या ह्यासाठी पात्र आहेत. त्याच्यामुळे ह्याला इलेक्ट्रॉनिक कचरा हा वेगळा करणं फार आवश्यक आहे.
0: बरोबर, या ई कचऱ्याने इतकं मोठं नुकसान होऊ शकेल हे लक्षातही येत नाही आपल्या, म्हणजे भारतभर आपण म्हणतो तुटलेली वायर काय फेकून दिली, त्यातलं काय तार कोणीतरी काढून घेईल वापरेल वगैरे, इतपतच सामान्य माणूस विचार करू शकतो, परंतु ते जमिनीमध्ये मिसळून मातीमधनं किंवा पाण्याद्वारे थेट आपल्यापर्यंत ते विषारी रसायनं पोचू शकतात, फार गंभीर अशी ही समस्या आहे. तर याचं विघटन करावं लागेल असं आपण म्हणालात, तर हे कशा प्रकारे करावं हे आपण जाणून घेऊया, पण आता मात्र आपण एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपल्या या चर्चा किंवा गप्पा अशाच सुरू ठेवूया.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपण गप्पा मारतोय ते श्रीयुत अमेय परब सरांसोबत आणि त्यांच्याकडून जाणून घेतोय की ई वेस्टचं व्यवस्थापन आहे ते कसं करावं. तर सर, भारतामध्ये आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये या ई वेस्ट कचऱ्याची सध्याची काय परिस्थिती आहे?
2: त्याआधी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की वर्षभरामध्ये जागतिक पातळीवरती किती कचरा निर्माण होतो आणि त्याच्यात आपला सहभाग किती आहे असं आपण जर कळलं तर आपल्याला कळेल. आपण असं जागतिक पातळीवरती भारत आणि महाराष्ट्र आपण असे जाऊया.
1: बरोबर.
2: तर पूर्ण जगामध्ये साधारणतः असा अनुमान आहे WHOच्या आकडेवारीनुसार की 62 दशलक्ष टन हा अंदाजित कचरा दरवर्षी ई कचरा निर्माण होतो आणि तो 2030 पर्यंत साधारणतः 80 दशलक्ष टन पर्यंत जाईल. तर ह्याच्यामध्ये 1.6 दशलक्ष टन साधारणतः किंवा आपण 2 दशलक्ष टन म्हणू हा भारतामध्ये निर्माण होतो. तसं पाहायला गेलं तर तुलनेने कमी होतो आणि आपला क्रमांक तिसरा येतो. म्हणजे पहिला अमेरिका, मग चीन. दोन्ही देश असे आहेत. एकतर अमेरिका हा उपभोक्ता आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा आणि चीन हा उत्पादन करतो. त्याच्यामुळे हे दोन देश सर्वात पहिले येतात आणि तिसरा आपला येतो. आता जरी तो 1.6 दशलक्ष असेल किंवा 2 दशलक्ष असेल, त्याच्यामध्ये महाराष्ट्र किंवा त्याच्याही पेक्षा मुंबई म्हणू आपण, कारण आपल्या महानगर आहे आपलं, साधारणतः 25% जो ई कचरा आहे हा मुंबई किंवा महाराष्ट्र पकडून निर्माण होतो. याच्यामध्ये आता व्यवस्थापन आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याचं नैसर्गिक विघटन होत नाही, रासायनिक विघटन करायला लागतं. तर रासायनिक विघटन करायला प्रमाणित कंपन्या आहेत. जर तुम्ही आता आपलं महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड MPCB ह्याची वेबसाईटवर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला त्याच्या सूची मिळेल की कुठल्या कुठल्या संस्था आहेत ह्या रिसायकलिंगमध्ये आहेत.
1: अच्छा.
2: मग ह्या सगळ्या कंपनी, या प्रमाणित कंपन्या आहेत, ह्या रासायनिक विघटन करतात.
1: अच्छा अच्छा.
2: आता रासायनिक विघटनामध्ये होतं काय की प्लास्टिक वेगळं काढलं जातं आणि हे जे धातू आहेत, आता तुम्हाला सांगितलं की चांगले धातू पण आहेत, जसं की सोनं, तांब, सिल्वर आहे, चांदी येते आणि इतर बरेचसे धातू, ॲल्युमिनियम आहे, इतर जे धातू चांगले आहेत त्याचं विघटन केलं जातं आणि जे धोकादायक आहे त्याचंही विघटन केलं जातं. जसं शिस आहे, पारा आहे, कॅडमियम आहे आणि इतर बरेचसे कार्सिजेनिक म्हणतो आपण त्याला धातू, ज्याने कॅन्सर होऊ शकतो किंवा त्याने इतर प्रकारचे टॉक्सिन्स म्हणतात ते येऊ शकतात, फुफ्फुसाचे आजार वगैरे होऊ शकतात. तर ते रासायनिक प्रकारे वेगळे काढले जातात आणि त्याचं व्यवस्थित ज्याप्रमाणे WHOचे ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे त्याचं ते वेगळे काढून पुन्हा एकदा आपण त्याला सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो आपण, तिथे पुन्हा इकॉनॉमीमध्ये आणता येतात. तर ई वेस्ट मॅनेजमेंटमध्ये शक्यतो हा प्रकार आहे, रासायनिक विघटन करून जे धातू पुन्हा वापरता येतील ते वापरात आणणं.
1: पण ही जी प्रक्रिया आहे पुनर्वापराची ती कशा प्रकारे होत असते?
2: अच्छा, म्हणजे जे धातू काढले गेलेले आहेत, आता तुम्ही ह्याला एक खाण ह्या हिशोबाने बघा. जसं खाणीमध्ये माती खणून त्याच्यातनं रसायन विशेष धातू काढून जसं आणत तसंच प्रकार आहे, फक्त तिथे जी सर्वसामान्य खाण जी असते तिथे तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात तो भागामध्ये तुम्हाला मातीतनं ते रासायनिक प्रक्रियेकडून काढायला लागतं. इथे एका ठराविक जागेमध्ये हे जे काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत त्यांना रासायनिक प्रक्रिया वेगळ्या प्रकारची असते, तसे धातू वेगळे काढून ते धातू तुम्हाला जसं एरवी ज्या खाणी असतात फक्त तिथे एकच धातू निघतो, बऱ्याचदा एक किंवा दोन निघतात, इथे वेगळ्या प्रकारचे निघू शकतात. जे काय म्हणू आपण, ज्या जे धातू तुम्हाला काढता येत नाही रासायनिक प्रक्रियेने त्याचं मग एक वेगळ्या प्रकारचं लँडफिल असतं, डम्पिंग ग्राउंड असतं. ते अगदी ते नॉर्मल डम्पिंग ग्राउंड सारखं नसतं. ते म्हणजे कसं, तिथे टाकून मग ते जमिनीत येऊ नये, मातीत त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, तिकडच्या स्थानिक ज्या जलपातळ्या असतात तिथे येऊ नये म्हणून त्या विशेष प्रकारच्या लँडफिल असतात, तिकडे ते टाकलं जातं. आता ह्या ज्या काही रासायनिक प्रक्रिया करून

0: जे धातु काढणं हा जो प्रकार असतो, साधारणतः मी म्हणेन की म्हणजे जितकं माहिती आहे 80-90% धातू हे काढले जातात जे चांगले आहेत, आणि जे घातक धातू आहेत त्याचं डम्पिंग ग्राउंडमध्ये त्याला नेण्यात येतं. आणि बरोबर त्याचं हां म्हणजे जे घातक आहेत त्याचं डम्पिंग ग्राउंडमध्ये जातात, आणि जे चांगले आहेत ते पुन्हा रिसायकलिंग सॉरी रिसायकलिंग म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये येतात. हे झालं तुमचं काय म्हणू आपण त्याला की जे योग्य प्रकारे
1: बरोबर
0: त्याचं विघटन केलं आहे. भारतामध्ये दुर्दैवाने होतं काय की 80-90% आसपास हे एक काय म्हणू आपण त्याला की इन्फॉर्मल रिसायकलिंग येतं. म्हणजे
1: भंगारवाला कशा प्रकारे होत असतं,
0: आपण काय करतो आपण आपण सरळ भंगारवाल्याकडे देतो, कारण आपल्यासाठी ते जसं लाकडाचं टेबल किंवा लोखंडाच्या वस्तू जसं आहे तसंच ती इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे म्हणून आपण त्याला अडगळ म्हणतो, आणि ते भंगार म्हणून आपण भंगारवाल्याकडे देतो. ठीक आहे, आता प्लास्टिक वगैरे भंगार त्यांचं पद्धत अशी असते की ते वस्तू तोडणं तुम्ही कधी बघाल ना, त्यांचं ते काय करतात लाकडाचं असेल किंवा धातूचं असेल ते सरळ हातोड्याने ठोकतात आणि काही गोष्टी वेगळ्या करतात त्याच्या हिशोबाने, आणि मग ते बऱ्याचशा काय म्हणतो आपण अवैध किंवा ज्याला प्रमाणित नाही आहेत अवैध म्हणा अशा ज्या प्रमाणित नाही आहेत अशा प्रकारचे काही छोट्या युनिट्स असतात तिकडे ते दिलं जातं. तिथे काय केलं जातं जे केबल्स असतात त्याच्यातनं जे धातू काढण्यासाठी म्हणून बाजूचं वेस्टर्न जे असतं ते सरळ जाळतात.
1: अच्छा,
0: म्हणजे ते वेस्टर्न जळून जाईल. ते प्लास्टिकचं असतं, रबर असतात, इतर वेगळे घटक असतात,
1: त्यांनी आणखीन प्रदूषण.
0: हा हे जे जाळण्याचा जो प्रकार असतो मुळात कचरा जाळणं हा प्रकार धोकादायकच आहे. आपला जैविक कचरा पण आपण जेव्हा जळतो त्याच्यामध्ये पण प्लास्टिक बऱ्याच जळतं, त्यानेही त्रास होतोच. हा अजून धोकादायक आहे, कारण त्याच्यामध्ये समजा इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या पीसीबीज असतात त्याला जे कोटिंग असं ते त्याच्या रसायनं असतात ती धोकादायक असतात. म्हणजे ओपन बर्निंग असतं फक्त ते धातू काढण्यासाठी म्हणून. दुसरी गोष्ट कशी असते त्याच्यामध्ये आता सोनं असतं चांदी असतं, मग हे काढण्यासाठी बऱ्याच जण ऍसिड बाथ हा एक प्रकार वापरला जातो.
1: अरे बापरे.
0: हा तर ऍसिड बाथ हा प्रकार तसा म्हणजे त्याच्यातून धातू जरी काढता आला तरी पण हा काय म्हणू आपण त्याला इनइफिशियंट आहे. तुम्हाला जे प्रमाणित प्रक्रिया जी आहे त्याच्यातनं तुम्हाला 90% जर सोनं काढता आलं एका ठराविक आपण काय म्हणू घनतेच्या इलेक्ट्रॉनिक वेस्टमधनं ते अशा प्रकारच्या प्रक्रिया ज्या आहेत ऍसिड बाथ सारख्या तिथून तुम्हाला जेमतेम 10-20% काढता येत, म्हणजे काढता येतं. आता ह्यांच्यासाठी 10-20% चालून जाईल एक वेळ, पण त्याने होतं काय ऍसिड बाथ मध्ये तो सगळा जो काही स्लर असतो, कारण ऍसिड बाथ मध्ये होतं काय शेवटी ते सगळं विरघळून जातं. त्यांना जेवढं काढता तेवढं काढतात, जे नाही काढतात ते नाही काढतात, पण तो शेवटी टाकणार कुठे, मग तो सरळ ड्रेनेज मध्ये जातो. आणि तो ड्रेनेज मध्ये गेला की तो सरळ समुद्रामध्ये, कारण ह्याला ट्रीटमेंट नाही करतायत. ज्या आपल्या वर्डीचा जे ट्रीटमेंट प्लांट्स आहेत किंवा कुठलेही ट्रीटमेंट प्लांट असतात वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतात तिथे जैविक गोष्टीचं ट्रीटमेंटसाठी म्हणून प्रक्रिया असते. ह्या रासायनिक गोष्टीसाठी ट्रीटमेंट नसते. तुमच्या लक्षात येईल की ज्या इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री असतात त्यांना वेगळं जागा दिलेली असते आणि त्यांच्यावरती बंधनं असतात, तर त्यांच्या कुठल्याही प्रकारचा रासायनिक जो कचरा म्हणण्यापेक्षा जे पाणी आहे प्रदूषित पाणी असतं त्यांचं ते सरळ तुम्ही ड्रेनेजमध्ये किंवा नाल्यामध्ये सोडायचं नसतं. त्यांना बंधनं असतात, तिथेच त्यांना ट्रीटमेंट प्लांट असतात आणि तिथेच त्यांना द्यायला लागतं किंवा ट्रीट करून त्यांना ते द्यायला लागतं, पण त्याचं ट्रीटमेंट वेगळं असतं. जे सांडपाणी नियोजन जे असतं जे तिकडे जे ट्रीटमेंट प्लांट असतात आपले तिकडे हे अपेक्षित नसतं की तिथे कुठल्या प्रकारचं ई वेस्ट येईल किंवा रासायनिक वेस्ट येईल. त्याच्यामुळे हे जे अनधिकृत रिसायकलिंग जे होतं म्हणजे ऍसिड बाथने वगैरे ह्याने हा वेगळा प्रकार धोका होतो की तुमच्या काय म्हणू आपण त्याला सांडपाणी जे असतं त्याच्यामध्ये हाही कचरा येतो आणि तो सरळ समुद्रामध्ये जातो किंवा नदी नाल्यामध्ये जातो. त्याच्यामुळे हे अशा प्रकारचा धोकादायक आहे. म्हणजे व्यवस्थापन आपल्याकडे दोन प्रकारे होतं, एक पद्धतशीर अधिकृतपणे होतं आणि

0: अनधिकृतपणे होतो आणि 90% अनधिकृतपणे होतो.
1: पण मग यासाठी जे काही सरकारी नियम वगैरे असे काही उपलब्ध आहेत?
0: आहेत ना. तर आपल्या सीपीसीबी जे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड ज्याला एमपीसीबी त्याचा पालन करतं, तर हे जे त्यांचे नियम आहेत ना, हे नियम सगळे उत्पादकांना आहेत. म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक उत्पादनं निर्माण करतात किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन करतात किंवा त्यांचं जे रिपेअरिंग करतात, ह्यांच्यासाठी म्हणून बरेचसे नियम आहेत. तर रिसायकलर जे करतात त्यांना पण नियम आहेत. पण रिसायकलिंग आपल्याकडे जे 90% अनधिकृतपणे होतं ते टाळणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जनसामान्यामध्ये अशा प्रकारचं माहिती असणं आवश्यक आहे की बाबा आपल्याला हा कचरा जातोय भंगारवाल्याकडे, तर भंगारवाला प्रॉब्लेम नाही आहे, पण भंगारवाला देतो ज्याच्याकडे, ती जी संस्था आहे की ती जी काही कंपनी आहे ती अधिकृत आहे की नाही हे आपल्याला माहिती नसतं.
1: बरोबर. पण याने किती मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतंय आपलं?
0: होतच आहे ना. आता तुम्ही बघा, त्याचा जाळला हा कचरा किंवा ज्याने ते ऍसिड बाथ केलं, तर जर तो कचरा जाळला, इलेक्ट्रॉनिक कचरा जाळला, तर तुम्हाला हवेचं प्रदूषण आलंच. आता तुम्ही WHOचा रिपोर्ट बघाल तर जे ह्या अनधिकृत रिसायकलिंगमध्ये आहेत तिथे बऱ्याचदा स्त्रिया किंवा लहान मुलं असतात, जे मुळात चुकीचं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची
1: सेफ्टी गायडन्स नसतं,
0: त्यांना कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण नसतं, त्यांना कुठलं दिलं जात नाही मास्क किंवा काही, आणि त्यांना फुफ्फुसाचे रोग होणं, कॅन्सर होणं हा प्रकार खूप आहे. म्हणजे सर्व सरसकट मी म्हणाल की कचरा जाळणं, म्हणजे तुम्ही ई कचरा म्हणा किंवा काही म्हणा, ह्या व्यक्तींना धोका असतोच. ई कचरा जाळल्याने अधिक प्रकारे धोका येतो, ठीक आहे. आणि तुम्ही तो आता हवा प्रदूषण आल्यानंतर मग आपल्यालाही त्रास झालाच, त्या परिसरात असणाऱ्या रहिवाशांना तो होणारच आहे. जसं ते ऍसिड बाथमुळे जो काही स्लरी आहे ती जर ती सांडपाण्यामध्ये गेली, आपल्या रेग्युलर सिवेजमध्ये गेली, तर परत आपलं जे काही जलचक्र आहे तिकडे प्रदूषण झालेलंच आहे, त्याच्यामुळे आपला धोका निर्माण होतोच.
1: पण ह्या सगळ्या वस्तूंचं रिसायकलिंग करणं हे आता तुम्ही जी प्रोसेस सांगितली ती अत्यंत कठीण आहे. तर मग त्यासाठी सर्वसामान्य नागरिक काय करू शकतो?
0: रिसायकलिंग कठीण आहे खरं, पण शक्य आहे. आणि एक आहे, तुम्ही लक्षात घेतलं की 90% अनधिकृत संस्था किंवा जे काय म्हणू आपण त्यांना अनधिकृतपणे त्याचं रिसायकलिंग होतं, तर आपल्याला सर्वसामान्यांना ही काळजी घेतली पाहिजे की मुळात ते अधिकृत संस्थांकडनं गेलं पाहिजे, हे आपलं काम आहे, ठीक आहे. आणि मुळातच जागतिक पातळीवरती 22% होतं, आणि आपल्याकडे पण 22% होतं असं पकडलं, त्या 22% 10% अधिकृतपणे होतं. तर आपल्याला एवढीच काळजी घ्यायची की आपण जो काही कचरा जातो आहे, आपण जे काही देतो आहे, तो अशा संस्थांकडे जावं की ज्या अधिकृतपणे त्याचं विघटन करतायत.
1: आणि त्याचबरोबर जी नवीन पिढी आहे ती सुद्धा हा ई म्हणजे जी इलेक्ट्रॉनिक वस्तू खूप मोठ्या प्रमाणात वापरते त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे हे आपण जाणूया. पण आता एक गाणं ऐकूया.

0: ऐकत रहा एफएम गोल्ड वर।
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।

0: आहे?
1: सर्वात मोठी आव्हान जे आहे ते आहे कचऱ्याचं संकलन आणि वर्गीकरण. म्हणजे जसं मी आधी म्हणालेलो की आपण ती अडगळ म्हणून सरळ भंगारवाल्याकडे देतो, तर आपण हा कचरा कसा कुठे दिला पाहिजे, म्हणजे त्याचं जे काय म्हणू आपण ते ज्या संस्था आहेत किंवा ज्या कंपन्या आहेत ज्याचा रिसायकलिंग करतात त्यांच्याकडे ते जाणं, पण ते जाण्यासाठी म्हणून जी व्यवस्था आहे ती सध्या नाही आहे भारतामध्ये व्यवस्थित. आता आपण मगाशी मी नमूद केलेलं होतं की तीन मोठे देश आहेत जसे भारत, US आणि चायना, तसे तीन असे देश आहेत की या व्यवस्थापनामध्ये पुढे आहे. शक्यतो ते युरोपियन कंट्रीज आहेत, म्हणजे नॉर्वे, स्वीडन आहे, जर्मनी आहे, आणि बऱ्यापैकी जो पश्चिम युरोप जो आहे तो ह्या संकलन प्रक्रियेमध्ये खूप पुढे आहे. मग त्यांचं उदाहरण जर घेतलं तर त्यांच्याकडे कसं असतं की प्रत्येक घरामध्ये किंवा त्या सोसायटीमध्ये चार प्रकारच्या डस्टबिन असतात.
0: बरं.
1: एक ओला कचरा, सुका कचरा, एक प्लास्टिक असतं आणि चौथा असतो ई वेस्ट असतो. मग तिथे कसं आहे, आता प्रगत देश आहे, लोकसंख्या कमी आहे, जागा जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी तसं केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये असतं किंवा सोसायटीमध्ये खाली असतात आणि तिथे बऱ्यापैकी दंड असतात. म्हणजे तुम्ही कुठलाही कचरा कुठे टाकू शकत नाही, सोसायटीवाले पण तुम्हाला दंड लावू शकतात की तुम्ही इथे इथे टाकलात, म्हणजे समजा तुम्ही वर्गीकरण बरोबर नाही केलं. बरं, म्हणजे मुळात जिथे कचरा निर्माण होतो, कचरा निर्माण म्हणजे आपण जेव्हा तिथून तिथेही त्यांच्याकडे तशी व्यवस्था आहे. त्याच्यानंतर मग शासकीय व्यवस्था येते आणि मग तो वर्गीकरण केलेला कचरा त्या त्या ठिकाणच्या त्या गाड्या असतात वेगळ्या, मग ते केंद्र असतात तिकडे जातो. मग ही व्यवस्थित त्यांची एक केंद्रशासित प्रणाली आहे. मग हा त्यांनी म्हणजे काय म्हणू की जो संकलन जो
0: नियोजन त्यांनी फार उत्तमरित्या केलं.
1: पहिला भाग संकलन आहे की तुम्ही तो कचरा जमा कसा करा, बरोबर ना. तर हे एक उदाहरण आहे युरोपचं जे याच्यामध्ये बऱ्यापैकी पुढे आहे. मग तशा प्रकारची प्रणाली आपल्याला आपल्या परीने केली पाहिजे. मी असं म्हणत नाही की त्यांनी जसं केलं तसंच आपण केलं पाहिजे. जसं आपल्या सवयी आहेत, आपल्या ज्या आव्हानं आहेत त्या हिशोबाने हा ई कचरा कसा काही जाईल योग्य त्या रिसायकल युनिटपर्यंत ह्याची व्यवस्था निर्माण केलं आवश्यक. कारण संकलन झालं व्यवस्थित की मग पुढे प्रॉब्लेम नाही आहे. जसं जे आपण म्हणतो की जे अनधिकृत 90% अनधिकृतपणे जे होतात रिसायकलिंग ते होणारच नाही. कारण तुम्ही जर संकलन केलं आणि मग ती प्रणाली विकसित केली की नाही हे इथे ह्या प्रकारचं वर्गीकरण आहे, हा कचरा इथेच जाईल म्हटल्यानंतर मग जो काही कचऱ्याचं रिसायकलिंग आहे ते तुमचं प्रॉपरली होणार आहे.
0: पण आपल्या भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र मुंबईमध्ये सुद्धा अशी काही सेंटर्स आहेत की जे या ई कचऱ्याचं कलेक्शन करतात.
1: त्या कंपन्या आहेत आणि ते घरपोचही सुविधा देतात, पण त्याच्यामध्ये एक इकॉनॉमीचा प्रकार आहे की हे त्यांना किती त्यांना किफायतशीर असेल. प्रत्येक ठिकाणी जाऊन जर त्यांनी ट्रक काढला आणि नेलं तर ते त्यांना किफायतशीर नाही होऊ शकत.
0: बरोबर.
1: पण अशा पण त्यात सुविधा देतात की तुम्ही एक सांगितलं की बाबा ह्या आमच्याकडे एवढा एवढा साधारणतः मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहे तुम्ही घेऊन जा, तर मग ते तसं करू शकतात. कारण तुम्ही बघा ना, म्हणजे एक तुम्ही ट्रक तुम्ही भाड्याने घेतलात त्यांचं स्वतःचाही असेल, मग ते किती लांब आहे, बरोबर ना. जर तुम्ही त्या वेबसाईटवर बघितलं तर पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. कारण हे जे युनिट्स आहेत ह्या मुंबई शहरात नाही आहेत,
0: बरोबर, लांब आहे,
1: ह्या बाहेर आहेत. मग तिकडून त्यांना ते आणणं, मग त्यांना ते किफायतशीर झालं पाहिजे. तर ते आपल्याला तशी प्रणाली विकसित करणं अपेक्षित आहे आपल्याकडे.
0: पण मग या सगळ्या प्रोसेसमध्ये एक सामान्य नागरिक म्हणून किंवा जसं मी मगाशी म्हटलं की सध्याची जी तरुण पिढी आहे की जी भरपूर सारे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरत असते, तर या सगळ्यांनी हा ई कचरा योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी कोणती बरं काळजी घेतली पाहिजे?
1: आता अलीकडे ना मुळात ह्याच्याबद्दल बऱ्यापैकी जनजागृती सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशा शाळा पण ह्यावरती प्रोजेक्ट वगैरे घेतात. कॉर्पोरेट्समध्ये आजकाल बरेचसे ड्राईव्ह असतात की ते वर्षातनं एकदा किंवा दोनदा ते सांगतात की तुमच्याकडचा जो काही कचरा आहे तो आणा. तर कॉर्पोरेट्समध्ये हा प्रकार आहे कारण टेक इंडस्ट्रीज इलेक्ट्रॉनिक आहे म्हणजे जसं आमच्या आहे ते तो हा प्रकार करतात. अशा बऱ्याचशा सगळ्याच जर कॉर्पोरेट

0: प्रश्नी किंवा शासकीय असतील किंवा कुठले कार्यालयांनी असा प्रकार करू शकतात की दिवाळी आहे, दिवाळीमध्ये आपण शक्यतो साफसफाई करतोच, तर मग असं ऑडिट झालं पाहिजे की बाबा एक वर्ष झालेलं आहे की मी कुठल्या कुठल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत नाहीये किंवा ज्या आता कामाच्या नाही आहेत, तर आपण आपला एक कप्पा ठेवावा, ठीक आहे ना, पण दरवर्षी एकदा तरी तो रिकामा करावा. तो रिकामा कुठे करावा? तर मग कॉर्पोरेट्स आहेत, इव्हन शाळा आहे किंवा कॉलेजेस आहेत. काही काही शाळांमध्ये पण मी पाहिलेलं आहे की अशा प्रकारचे दोन तीन दिवसासाठी ठेवलेले असतात की तुम्ही तुमचा इलेक्ट्रॉनिक कसा आणा. हे जास्त चांगलं आहे, कारण काय होतं, शाळा किंवा आपलं कामाच्या ठिकाणं इथे आपण जातोच जातो, म्हणजे मुलं जातात आणि आपण जातो, म्हणजे वेगळं काय करायला लागत नाही. आणि काही दिवस ठेवले असे ठराविक राखून, मग आपण त्या दिवशी जाऊन ते दिलं, मग एकाच ठिकाणी बऱ्यापैकी प्रमाणात तो कचरा जमा होतो. मग त्या ज्या काही संस्था आहेत त्यांनाही तो उचलणं सोपं होतं.
1: बरोबर.
0: आता हे काय म्हणू आपण त्याला, संकलनाच्या दृष्टीने हे आपण सारे एवढं सगळं करू शकतो,
1: निश्चितच करू शकणार आहोत. आणि त्याचबरोबर कोणती काळजी घ्यायची हे देखील आपण बघूया. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण पोहोचतोय, पण जाता एक गाणं ऐकूया आणि मग मात्र शेवटच्या भागाकडे आपण पोहोचूया.

0: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज रंजक सफर या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करतोय ती ई वेस्ट म्हणजे ई कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची आणि त्यापासून होणारं प्रदूषण आपण कसं रोखायचं आणि आपण चर्चा करतोय श्री अमेय परब यांच्यासोबत. सर, अगदी जाता जाता मला सांगा की तुम्ही सांगितलं की जी ई कचरा आपल्या घरामध्ये जो तयार होतो तर काही सेंटर्स आहेत त्यांच्यापर्यंत तो कचरा पोहोचणं गरजेचं आहे, परंतु दरवेळेला काही हे शक्य होईल असं नाही. तर एक सर्वसामान्य नागरिकांनी हा कचरा होण्यापासून रोखण्यासाठी काही उपाययोजना आहेत का किंवा त्यांच्या परीने त्यांनी काय केलं गेलं पाहिजे?
1: अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि खळीचा प्रश्न आहे. कारण तुम्ही रिसायकलिंगसाठी आता बघा, रिसायकलिंग तुम्ही कितीही प्रयत्न करा, आता अपेक्षित आहे की 80 दशलक्ष टन जागतिक पातळीवरती निर्माण होईल. तो रिसायकल जरी आपण केला, जरी असं म्हटलं की अतिशय आदर्श प्रणालीने आपण त्या संकलन केलं आणि दिलं, तरी पण जसं आधी सांगितल्याप्रमाणे 10 ते 20% किंवा 30% जो केमिकल्स आहेत किंवा धातू आहेत, जे रेअर अर्थ म्हणतो आपण एलिमेंट्स, जे इतर धातू आहेत जे काढणं शक्य होत नाही, जे कदाचित धोकादायक नसतीलही पण त्याचं काही करता येत नाही, हे ते शेवटी तुम्हाला कुठेतरी लँडफिलमध्ये जाणारच आहेत. तुम्ही किती लँडफिल बनवणार? तर आणि ह्याचं काही होत नाही, ह्याचं नैसर्गिक विघटन होत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे सर्वात चांगला उपाय म्हणजे काय, तर आपण आवश्यक नसेल तर आपण ती वस्तू विकत घेऊ नये. आणि आपण पण आपण म्हणजे उपभोक्ते म्हणून आपण आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत, की आपल्याला सवय असते की अरे नवीन आलं तर घ्या. बरेचसे त्याच्यामुळे झालंय काय की इलेक्ट्रॉनिक उत्पादन जे आहेत ना, त्यांचं जे आयुष्य आहे हे बाय डिझाईन आहे ना 3 ते 4 वर्ष आहे. तुम्हाला वॉरंटी 1 वर्षाची मिळेल, 2 वर्षाची मिळेल, पण ती वस्तू फार तर 5 वर्ष टिकते कुठलीही, अगदी तुमचं वॉशिंग मशीन ते पासून जे काय म्हणाल ना तुम्ही, तुम्ही सहज चौकशी कराल की आधीचे पंखे चालायचे 40-40 वर्ष, फ्रीज चालायचे, आता नाही चालते 5 वर्ष 6 वर्ष. कारण तेही बघतात की अरे लोक तर नवीन घेणारच आहेत, त्याचे त्यांचाही फायदा होतो, त्यांचे काही तात्पुरते पैसे वाचतात. मग ही जी हे जे चक्र आहे, दुष्टचक्र आहे, ह्याने कचरा असा निर्माण होतोय की जो तुम्हाला पुन्हा अर्थव्यवस्थेत आणता येत नाही. जरी आणला तरी पण त्याचे धोके पण भरपूर आहेत. तर आपण आपल्या सवयी बदलाव्यात. आपण असं करावं की कुठली जी वस्तू आणू आपण ती 10-20 वर्ष टिकणारी हवी आहे असा आपण निश्चय जर केला आणि असं आपण वस्तू विकत घ्यायला सुरुवात केली, तर हे मार्केट आहे, डिमांड प्रमाणे मार्केट बदलतं, तर पुन्हा तसं सुरू होईल. त्याच्यासाठी थोडे काही फर्ज पैसे जास्त जातील, पण लक्षात घ्या हा जो आपल्याला दिसत नाही त्याचे दुष्परिणाम, जे कारण आपण मी तर म्हणेन की कधी ना कधी तरी शाळा कॉलेजेसनी हे जे काही रिसायकलिंग होतं, नुसतंच ई कचरा नाही, प्लास्टिक रिसायकलिंग आहे, जैविक रिसायकलिंग आहे, इथे त्यांनी भेट द्याव्यात आणि ते प्रत्यक्ष बघावं.
0: नक्कीच नक्कीच,
1: आपण जेव्हा प्रत्यक्ष बघू तेव्हा आपल्याला समजतं त्याचे धोके किती.
0: नक्कीच, आणि ते ज्या वेळेला लहान मुलं किंवा तरुण पिढी आहेत त्यांना जेव्हा समजेल तर तेव्हा त्यांच्याही लक्षात येईल की बऱ्याचदा विनाकारण आपण ह्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करत असतो, तर शक्य तितक्या आपण त्यांचा वापर टाळणं हाच खरा ठोस उपाय आहे. गरज असेल तिथेच करावं, आणि समजा कधी काही बिघडलीच एखादी वस्तू तर ती दुरुस्त करणं देखील तितकंच गरजेचं आहे. म्हणजे दरवेळेला बिघडली म्हणून नवीन आणण्यात काहीच अर्थ नाहीये, कारण पुढे जाऊन ते धोके थेट आपल्यालाच भेटणार आहेत. सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या रंजक सफर या कार्यक्रमात इथे उपस्थित राहिलात, फार सुंदर अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोतेहो, आता मात्र आपण रंजक सफर या कार्यक्रमात इथेच थांबणार आहोत. तुमची आणि माझी भेट पुन्हा होईलच कधीतरी, पुन्हा एका नव्या वारी नव्या वेळी एका नव्या विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा 100% एकमेगाहर्ट्झ FM गोल्ड.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन। रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर। महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं। रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून।
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला। त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली। ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे। यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता। इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले। पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे। त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले। सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली।
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है। जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं। ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे। काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक्स सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में हैं।

0: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळं गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. संध्याकाळी ते दमणला भेट देणार आहेत. तिथे आरोग्यसेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील महत्वाच्या सुविधांसह सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत. तसंच नमो विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं आणि आधुनिक रुग्णालयाचं मोदी उद्घाटन करणार आहेत. आयकॉनिक ब्रिज, दमण कन्व्हेन्शन सेंटर आणि निफ्ट कॅम्पस यासारख्या अनेक महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच लक्षद्वीपसाठी 885 कोटी रुपये किमतीच्या बंदर प्रकल्पांचीही पायाभरणी ते करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जाहीर केले जातात. कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात. सीबीएसईच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या 70,000 जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात गुणपडताळणीसाठी 7,314 अर्ज तर पुनर्मूल्यांकनासाठी 63,000 जास्त अर्जांचा समावेश आहे. 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांबाबत असमाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसंच ऑनस्क्रीन मार्किंग प्रणाली अंतर्गत मूल्यांकनाच्या अचूकतेविषयीही प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईने ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्त्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंश

0: वरुण आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरोन ताई आणि कांग खाई झिंग यांनी काल त्यांना चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इराणबरोबर वाटाघाटी सुरू असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत तेहरानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही, असंही ते म्हणाले. ओमानने मस्कतजवळच्या आपल्या एका महत्त्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे. मीना अल फहल या निर्यातीसाठीच्या मुख्य केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: जी हाँ, आपने ट्यून किया है आकाशवाणी दिल्ली का एफएम गोल्ड चैनल 100.1 मेगाहर्ट्ज पर. आज के कलाकार बेमिसाल कार्यक्रम में हम बात कर रहे हैं मशहूर निर्देशक और स्क्रीन प्ले राइटर बासु चैटर्जी के बारे में. दोस्तों, बात करें बासु चैटर्जी की उपलब्धियों की तो उन्हें फिल्म सारा आकाश, छोटी सी बात, चित्चोर और फिल्म कमला की मौत के लिए टोटल 4 बार सर्वश्रेष्ठ पटकथा पुरस्कार से नवाजा गया. वहीं फिल्म जीना यहां और रजनीगंधा के लिए उन्हें 2 बार सन 1975 और 1980 में फिल्म फेयर क्रिटिक्स पुरस्कार से भी नवाजा गया. सन 1978 में आई फिल्म स्वामी के लिए उन्हें सर्वश्रेष्ठ निर्देशक पुरस्कार और सन 1992 में आई फिल्म दुर्गा के लिए उन्हें परिवार कल्याण पर सर्वश्रेष्ठ फिल्म के राष्ट्रीय पुरस्कार से भी नवाजा गया. और सन 2007 में बासु चैटर्जी को आईफा लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार से भी नवाजा गया.

0: जय श्री वैष्णवी यांनी गायलेला राग मधमाज सारंग आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद वैष्णवी यांनी आणि हार्मोनियम साथ होती नारायण दरेकर यांची. श्रोते हो, शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 5:02.
1: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
1: सहज संवाद।
3: सहज संवाद।